0: स्वरूपे नमो सर्वमाने समस्ति निदाने
1: नमस्तं निर्थापे नमस्त्वं परमाते नमस्त्वंगा गंजे नमस्त्वंगा पंजे
0: नमस्त्वंगा काले नमस्त्वंगा पाले नमो सर्वदेशे नमो सर्वपेशे
1: नमो राजे राजे नमो साजे साजे नमो शाह शाहे

0: नमो परम ततंग अततंग स्वरूपे
1: नमो जोग जोगे नमो ज्ञान ज्ञाने नमो मंत्र मंत्रे नमो ध्यान ध्याने
0: नमो जुद जुदे नमो ज्ञान ज्ञाने नमो भोज भोजे नमो पान पाने
1: नमो कले कर्ता नमो शांत रूपे नमो इंद्र इंद्रे अनादंग बपुते
0: अलंकार रूपे अलंकार अलंके नमो वास वासे नमो बांक बंके
1: अपंगी स्वरूपे अनंगी अनामे त्रिपंगी त्रिकाले